संतोह शब्द धरहु प्यारु साचा नाम मेरा आधारु वाजे पंच शब्द तित कर सा भागै कर सा भागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी देह निमाणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई किरपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवारी।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर दे।

आहे पुन आए गए पछताहे, लख चौरासी मेदनी कटै न वधै उताहे, से जन उभरे जिन हर पाया

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

जन साचे मनमुख सेव न जानन काचे आपे करता कर कर वेखै ज्यो पावै त्यो लाई हे जुग जुग साचा एको दाता पूरै भाग गुर शब्द पछाता शब्द मिले से विछड़े नाही नदरी सहज मलाई हे हम मैं माया मैल कमाया मर मर जमह दूजा पाया बिन सतगुर सेवे मुक्त ना होई मन देखो लिवलाई हे जोत सुभावै सोई करसी आपो हो आ ना किस होसी ना

सच कमावे साची करनी सारी हे कार कमाई जो मेरे प्रभ भाई हम मैं तृष्णा शब्द बुझाई गुरमत सद ही अंतर शीतल हम मैं मार निवारी हे सच लगे तिन सब किछ पावे सच्चे शब्दे सच सुहावे एथे साचे ते डर साचे नदरी नदर सवारी हे बिन साचे जो दूजे लाया माया मोह दुख सबाया बिन गुर दुख सुख जापै नाही माया मोह दुख भारी हे साचा शब्द जिन्ना मन पाया पूरब

सहज कर तेरा, हम्यो तेरी दृष्टि जाहे, तेरी दात तुझे ते होए, देह दान सबसे जंत लोए, टूट न आवे पूर पंडारे, तृप्त रहे आगी जाहे, जाचे है सिद्ध साधक बनवासी, जाचे है जति सती सुखवासी, एक दातार सगल है जाचिक, देह दान सृष्टि जाहे, करह भगत अर रंग अपारा, खिन मह थापयो थापन हारा, भारू तोल बेअंत स्वामी, हुक्म मन भगती जाहे, जिस देह दर्स सोई तुद जाने, ओह गुर कै शब्द सदा रंग माने।

अलाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सैन प्यार प्रीतम

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस

सोए, नाम रता जन प्रगट होए, एक साचा शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा होए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह लिव लाई, पूरे

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाऊ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै भिखारी ते राज करावै राजा ते भिखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

परम पद पाया वड्डी वड्याई होई आनंदिन गुण गावे नित साचे सच समावे सोई मन रे गुरमुख हृदय विचार तज कूड़ कटंब हउमै बिख तृष्णा चलन